मंडी हूँ नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर क्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑर एम फ्री वर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाचे धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि मंडळी हो जे

मला माहित नाही ते सुद्धा आपण सांगू शकता. कोणाचं वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठलंही निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता. बिंदा संकोच करायची नाही, बिलकुल लाजायचं नाही, बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250-6200 वर मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस, नाहीतर फोन सुद्धा करा. ऑन काच सौ देऊ का तुम्ही स्वसंजीस माझ्याशी बोला, गाणी वाजवणारा आपल्या सगळ्यांसाठी. अप्रतिम वीकेंड चालू आहे आणि आज रविवार 6 सप्टेंबर आहे. एका आठवड्यात गणेश चतुर्थी साजरी होणार आहे, बाप्पाचा सण येतोय. कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करणार आहोत सर्व गणेश भक्तांसाठी, विशेषतः केवळ मलांच्या आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया आमचा मोरया रे.

घरो घरी गाव गावी शहर शहरी आणि आपल्या मनात सुद्धा जवेद अली आणि साथी कलाकारांची समुद्र आवाजात आला रे गणपती आला इतकं हर्ष घेऊन येणार आहे आनंद वातावरण निर्माण होणार आहे पुढच्या सोमवारी अर्थात गणेश चतुर्थीच्या दिनी आस्वाद घेऊया

जीनियस म्हणजे उघड्या असाल तुम्ही ट्यून इन करत राहा ऑरेंज फ्रीवर. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. हलवारपणे विकेंडचा आरंभ करू, संडेचा आरंभ करू. जवेद आली आणि सोनाली सोनवणे यांच्याच मधुर आवाजात आस्वाद घेऊया फील वाला इश्क. संगीताच्या माध्यमातून प्रेम प्रस्तू या सगळीकडे. आज

रसिक मंडी हो संजू राठोड़ सुमधुर आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. गुलाबी साड़ी आणि विशिष्ट डेडिकेटेड दिस सॉन्ग टू सौ उषा कृष्णापा ऑफ दागोचिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऑब्रेन फ्री आणि कसं काय मंडळ कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही पाठवित आहोत. तसेच दोन मुले जे आहेत नितीश आणि केविन कृष्णापा आणि सर्व परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. आस्वाद घेऊया गुलाबी साडी.

एन एस न्यू वीकेंड म्हटलं तर टेन्शन घ्यायचं नाही, द्यायचं नाही सुद्धा. वीकेंडचं हलुवारपणे आस्वाद घ्यायचा आहे, मज्जा सुद्धा करायची असेल तर करा तुम्ही बिंदासपणे. आणि ट्यून इन करत रहा और एम्री वर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. 10 पर्यंत कार्यक्रम असणार आहे अभिजित सावंत आणि विश्वजा जाधव यांच्या सुमधुर आवाजात रिमेक व्हर्शन ऑफ रुपेळी वाळू. तासवाद घेऊया.

मंडी हो गणेश चतुर्थी साठी एक आठवडा फक्त राहिलेला आहे. कोणाची तयारी सुरू आहे तर कोणाची चालू आहे. फक्त बाप्पाची बाप्पासाठी बाप्पाचा आस आहे सध्या. उर्मिला दंगर यांच्या मधुर आवाजात झाकरी गाणं सादर करतो आणि कोकणातील झाकडी आहे गणाचे नमन आणि विशेष डेडिकेट इन दिस सॉन्ग टू प्रीती देवजी ऑफ कौंबिनवाणी यांचे दोन मुली आहेत.

0: bring it on, baby.
1: कसं काय मंडळी?
2: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
1: कसं काय मंडळी.
3: मंडी हो कसं काय तुम्ही सगळेजण. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन ऑफ अँड फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सुमारे हाफ अन अवर टू गो मंडळी हो. रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवा, बरोबर गाऊ शकता, नाचू शकता, कारण प्रतिम वीकेंड चालू आहे. वीकेंड म्हटलं तर थोडा आराम आणि जास्त मस्ती करायची आहे. 10 PM आम्ही साथ देणार आहोत आपल्या सगळ्यांना. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता, मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस, फोन सुद्धा करा. सांगतो नंबर 5250-6200 वर फोन सुद्धा करा. उनका सौंदर्य का तुम्हें स्वसंजीस रोहित राहुत जुली जोगलेकर यांचे सुमधुर आवाजात हे प्रतिम गाणं आहे स्वर्गात आकाश गंगा.

रसिक मनी हुआ भाई जोधपुर का सोनाली सोनावानी यांच्या समोर आवाजा आता चालतंय की या प्रतिम गाणं मी डेडिकेट करतो तू अमन मधु कारण त्याचं लग्न सोहळा होणार आहे तयारी चालू आहे सुरू झालेली आहे आणि सर्व गुरापा परिवार त्याला खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे त्याच्या लग्नानिमित्ताने आस्वाद घेऊया चालतंय की

मंडळी परत एकदा भाई जोधपूरकर यांच्या समोर आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. विशेष गाणं आहे आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू आई इंद्राबाई, कारण काल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनेक अनेक शुभेच्छा आवरण फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने तसेच शुभेच्छा पाठवित आहे मुलगा नारेन, मुली जी आहेत शांती, मनुबाई आणि राजवंती ऑफ ओयता, तसेच जावई जी आहेत आनंद, अनिरुद्ध आणि दून, सर्व परिवार आई इंद्राबाईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. आईसाठी विशेष गाणं आहे दिवसाची गौराई.

0: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
2: रसिक मंडळी मराठी गीतांचं बहर चालू असल्याने अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम तो मराठी ठेका तर व्हायलाच पाहिजे. आणि घरी आहात, कुठे असाल तुम्ही, न्याहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे गणेश चतुर्थीसाठी, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा आणि एन्जॉय करायचं आहे कसं काय मंडळी कार्यक्रम 10 पर्यंत. रोहित रहूत आणि सोनाली सोनवणी यांच्याच मधुर आवाजात ऐकूया मराठी ठेका.

रसिक मंडू आपल्या जीवनातील प्रत्येक मनुष्य प्रत्येक जण जे आहेत हिरे मोठी सारखे आहेत या सगळ्यांना जपून ठेवून जगणं अतिशय आवश्यक आहे या जीवनामध्ये. तेव्हा आस्वाद घेऊया साक्षी होलकर यांची समुद्रावासात हिरे मोठी.

एनएस म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तो लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ऑनली ऑन ऑल एम फ्री, तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा स्पेशल गाणं आहे. या कार्यक्रमाची सुंदर सांगता करूया रोहित रहूत आणि सोनाली सोनवणी यांच्या मधुर आवाजात. सुंदर हा दिवस सुद्धा प्रतिम आहे, सुंदर आहे. आणि जाण्याआधी आपल्या सगळ्यांना सांगण्यात इच्छितो की नेक्स्ट संध्याचा कार्यक्रम 13 सप्टेंबरला कसं काय मंडळी कार्यक्रम एका तासाआधी सुरू होणार आहे, म्हणजे 8 ते 9 वाजता. नेक्स्ट संध्येला आपल्याला एका तासाआधी उठायचं आहे, बरं का म्हणजे, कारण 9 ते 10 वाजता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मंगलाचरण कार्यक्रम असणार आहे AM2 रेडिओवर. तेव्हा तसं काय मंडळी कार्यक्रम 8 ते 9 वाजता असणार आहे, तेव्हा ट्यून इन करत राहा. टिल देन मंडळी हो, कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. हॅपी संडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.